बिना मात्रे होते अक्षर चार, बापदकारी ही ईर्ष्या माथे बने मकार, नाते नमक हरामी सा